माता तरत महत दिवस रात दोए दाई दया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे तरव हदू करबी।

पाणी पिता माता तरत महत दिवस रात दोए दाई दाया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे धर्म हदू।

रामदास साहेब दियो महाराज, तन तन साहेब श्री गुरु ग्रंथ साहेब दियो महाराज, तन गुरु